0: करा आणि ती प्रारंभ भगवान देणारा करू।
1: माझ्या मित्रता साहिल संबंध श्रद्धा दाखवून देऊ नाही का तुला बुजवून सोडवू आणि खुले